म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. 1991 इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटरने हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यास सुरुवात केली आणि 24 मे 2017 संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ठराव संमत करून 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला. भाषांतरकार, दुभाषे आणि भाषा व्यावसायिकांच्या योगदानाचा सन्मान करणे, राष्ट्रांमध्ये संवाद, सामंजस्य, सहकार्य वाढवणे, जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकासात भाषिक व्यावसायिकांच्या भूमिकांची ओळख पटवणे, भाषिक आणि सांस्कृतिक अंतर कमी करून विविध संस्कृतींना जोडणे हे उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहेत. तसंच जगभरातील भाषांतर समुदायाची ओळख वाढवण्यासाठी आणि अनुवादाचं जागतिक महत्व मान्य करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र हे अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आणि जर्मन भाषांमधील अनुवादांसाठी दरवर्षी सेंट जेरोम अनुवाद स्पर्धा आयोजित करते. प्रत्येक वर्षी या दिवसासाठी IFT म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स एक थीम निवडते. या वर्षीची थीम आहे भाषिक विविधता आणि भाषा हक्क समजले जाण्याची शक्ती, अर्थात लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी अँड लँग्वेज राईट्स, द पॉवर ऑफ बीइंग अंडरस्टूड. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाषांतराचं महत्व यावर विचार करताना मला असं लक्षात आलं की आपल्यासारखे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेले लोक दररोजच ही संकल्पना वापरत असतो. स्थानिक लोकांशी बोलताना आपल्या मनात मातृभाषेत चालत आलेले विचार आपण हिंदी, इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत रूपांतरित करून त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे त्या लोकांशी आपली नाळ अगदी सहजपणाने जुळते. तिथल्या समाजात आपण आपसूक मिसळून जातो. म्हणजे तसं म्हणायचं तर ग्रासरूट लेव्हलला, म्हणजेच अगदी प्राथमिक पातळीवर आपण सामान्य भाषांतरकार म्हणूनच काम करत असतो. यातला गमतीचा भाग सोडा, तरी एका भाषेतील साहित्याचा, विचारांचा दुसऱ्या भाषेत अनुवाद, रूपांतर, भाषांतर करताना त्या त्या समाजाची संस्कृती प्रवाहित होत राहते. इतकंच नव्हे तर मूळ प्रवाहाला या निमित्ताने अनेक उपप्रवाह येऊन मिळतात. हे होताना काही वेळा त्या दोन भिन्न संस्कृतींची इतकी छान सरमिसळ होते की त्या अगदी भगिनी असल्याप्रमाणे हातात हात घालून खेळीमेळीत पुढे जात राहतात, दोन्ही समाजातील लोकांना उन्नत करत राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक उद्धृत करावासा वाटतो, तो असा आहे, 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुन वेदांत, 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुन वेदांत, या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे, या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे. म्हणजे जगात 56 भाषा आहेत, त्यामध्ये वेदांतासारखे अनेक महान ग्रंथ आहेत, पण या सर्व भाषांमधील अशा ग्रंथांचा सखोल आणि मूळ अर्थ अखेर एकच आहे. समर्थांच्या काळी अर्थातच अनुवाद, भाषांतर हे शब्द प्रचलित नव्हते. हा श्लोक त्यांनी मुख्यत्वे करून संस्कृतमधील गहन ज्ञान प्राकृत भाषेत आणण्याबद्दल लिहिला होता. अनुवाद किंवा भाषांतर कशासाठी करायचं? तर मूळ अर्थाचा गाभा समजावा म्हणून. याबद्दल स्पष्टता देताना परत समर्थांचाच दाखला देते. गी अर्थ पाहे अर्थरूप राहे होऊनिया, होऊनिया अर्थ सार्थक करावे रामदास भावे सांगत असे. उत्तम अनुवादासाठी सामान्यत स्वच्छ काचेची किंवा अभिनेत्याची उपमा दिली जाते. काचेवर काही धूळ, घाण किंवा काही स्टिकर लावलं असेल तर तिचं अस्तित्व आपल्याला लगेच दिसून येतं. तसंच अनुवादकाचं अस्तित्व त्यातल्या उणिवांमुळे दिसावं, अन्यथा तो अदृश्य असावा.

0: असं त्यातले जाणकार म्हणतात. तसंच रंगभूमीवर काम करणारा अभिनेता हा जे काही बोलतो ते दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं असतं, पण ते त्याचंच आहे, मूळचंच आहे असं त्याला भासवायचं असतं. अनुवादक हाही बऱ्याच अंशी असाच असतो. अनुवाद करताना दोन पर्याय असतात, एक म्हणजे शब्दशः अनुवाद आणि दुसरा आशयाप्रमाणे. यापैकी आशयाला अनुसरून केलेल्या अनुवादाचं महत्त्व सांगताना प्रख्यात लेखक श्री म. माटे म्हणतात, एका कुपीतलं अत्तर दुसऱ्या कुपीत आलं आहे की नाही एवढंच भाषांतर करताना पाहावं. दोन्ही बाटल्यांची काच सारख्या प्रकारची आहे की नाही, सारख्या आकाराची आहे की नाही, अशा गोष्टींचा आग्रह धरू नये. तसं करण्यात काहीही अर्थ नाही. अनुवादाकडून अनुसर्जनाकडे, हे प्रसिद्ध अनुवादिका लीना सोहोनी यांचं आत्मकथनपर पुस्तक. या पुस्तकातील मनोगताचा संपादित अंश मला वाचायला मिळाला. त्यातील संदर्भाप्रमाणे त्या मनोगतात म्हणतात की खरं तर मी अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी कोणताही कोर्स केला नव्हता. अनुवादाच्या तांत्रिक अंगाचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. माझी आजी दळू लागली आणि जात्यातून सरसर पीठ पडू लागलं की तिच्या गळ्यातून सहजपणानं ओवी बाहेर पडत असे. पाण्यात पडलं की आपोआप पोहायला लागावं, तसंच काहीसं माझंही अनुवादाच्या बाबतीत झालं. सर्वात महत्वाचं म्हणजे मनातले विचार सरळ साध्या पण स्पष्ट शब्दात कागदावर उतरवणे जमत होतं. बस एवढ्याच भांडवलावर मी स्वतःला साहित्याच्या या महासागरात खुशाल झोकून दिलं. मी भाषा शास्त्रज्ञ नाही आणि अनुवाद विज्ञानाची अभ्यासकही नाही. मला अनुवाद आपसूक जमत गेला आणि चुका करत करत मी शिकले, त्यातल्या खाचाखोचा समजून घेतल्या. गाठीला पूर्वानुभव शून्य होता, पण इंग्रजी भाषेबद्दल आपुलकी होती. त्यातील बारकाव्यांची पुरेशी समज होती. मुख्य म्हणजे आवड होती आणि मातृभाषा मराठीवर तर विलक्षण प्रेम होतं. लीलाताईंचे हे शब्द नक्कीच नवीन अनुवादकाला स्फूर्ती देणारे आहेत. प्रख्यात गायिका श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांनी मादाम क्युरी यांचं चरित्र केवळ स्वांत सुखाय एवढ्याचसाठी भाषांतरित केलं. ते करताना लिहिण्यातला आनंद त्यांना मिळाला. मूळ लेखिकेच्या लिखाणाची सुंदरता, त्या लिखाणाचा गाभा मराठीतून वाचावा या प्रेरणेने त्यांनी ते भाषांतर केलं आणि मग जवळच्या लोकांना ते खूप आवडलं. सर्व लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हे चरित्र पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांना ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्याचा आग्रह केला गेला. हे पुस्तक वाचताना भाषांतरकाराचा हाही एक पैलू बघायला मिळतो आणि भाषांतर करण्यामागची प्रेरणा अधोरेखित करतो. भाषांतर संकल्पनेचा विकास रोमन कालखंडापासून 20व्या शतकापर्यंत कसा होत गेला हे डॉक्टर अंजली सोमण यांनी सहसंपादित केलेल्या भाषांतर मीमांसा या पुस्तकात वाचायला मिळतं. भाषांतरामुळे प्रादेशिक साहित्याला जागतिक स्तरावर नेता येतं आणि विविध भाषांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवता येते. हे मौलिक काम करणाऱ्या भारतातील अनेक अनुवादकांची नावं सांगता येतील. साने गुरुजी, काका कालेलकर, भा. रा. भागवत, वसंत बापट, शांता शेळके, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, जेरी पिंटो, शांता गोखले, दीपा भारती, नवदीप सुरी, निरुपमा दत्त, अंजू मखीजा, रवींद्र गुर्जर, अशोक जैन, विजय देवधर, माधुरी पुरंदरे, रंगनाथ पाठारे, मुग्धा कुलकर्णी, ध्रुव भट्ट, महेश एलकुंचवार, शोभा डे, उमा कुलकर्णी, लीना सोहोनी, यादी बरीच मोठी आहे. मी ही नावं एवढ्याकरता सांगितली की ह्यातली काही लक्षात ठेवून आपण त्या पुस्तकांचा शोध घेऊन वाचूया. भाषांतराचं महत्त्व विशद करताना शेवटी एका भाषांतरकाराचं आणि त्या ग्रंथाचं नाव घेतल्याशिवाय हे बोलणं पूर्ण होणार नाही. हे शब्दशः भाषांतराचं उदाहरण नाही, तर आशयाला धरून असणाऱ्या भाषांतराचं उदाहरण आहे. त्या ग्रंथाचं नावच भावार्थ दीपिका, अर्थात संत ज्ञानेश्वर यांनी केलेला भगवद्गीतेचा भावानुवाद. संस्कृत भाषेतील हे गहन तत्वज्ञान सोप्या प्राकृत भाषेत आणून या भाषांतरकाराने अनेकांची जीवने उजळली आहेत. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सर्व मनुष्य मात्रांना तो जगण्याची योग्य दिशा दाखवत आहे. एखादा अनुवाद, भावानुवाद, भाषांतर हे काळाच्या कसोटीवर कसं टिकून राहतं आणि विश्व बंधुत्वाची जाणीव करून देतं याहून मोठं भाषांतराचं महत्व ते काय? आम्हा सामान्यांच्या जीवनात आनंद पसरविणाऱ्या, आम्हाला प्रगल्भ करणाऱ्या, जीवनाचं तारू न भरकटू देणाऱ्या जगातील अशा सर्व अनुवादकांना, रूपांतरकारांना, भाषांतरकारांना या निमित्ताने सादर सश्रद्ध प्रणाम.
1: श्रोतेहो, आज 30 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनानिमित्त भाषांतराचं महत्व या विषयावर उज्ज्वला धर्म यांचं भाषण आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, निशिगंध मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या हैदराबाद.

श्रोतेहो, झरे आणि डोळे यांना फक्त वाहणं माहीत असतं. फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कोणाच्या तरी आठवणीत. आणि येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत बघत नकळत शब्द ओठावर येतात.

श्रोते हो, काही आवाज काळाच्या पडद्याआड जातात, पण काही शब्द कायम मनात घर करून राहतात. शांता शेळके, मराठी साहित्य विश्वातील एक कोमल, संवेदनशील आणि भावस्पर्शी नाव. कविता, गीते, लेखन आणि भाषांतर या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या शब्दांनी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. त्यांच्या लेखणीतून जन्मलेली गाणी आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहेत. शांता शेळके यांनी मराठी भाषेला फक्त सुंदर शब्द दिले नाहीत, तर भावना व्यक्त करण्याची नवीन ताकद दिली. त्यांच्या लेखणीत आईची माया, विरहाची वेदना आजही जगण्याचं सौंदर्य होतं. त्यांच्या कविता वाचताना, गाणी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ऐकूया शांता शेळके यांची ही एक रचना.